तू जग जीवन जगदीश सब करता सृष्ट नाथ तेन तू त्याया मेरा राम जिनकै तुर लेख मात जिनको तुर हर लिखिया स्वामी तिन हर हर नाम आराध्या तिनके पाप एक निमक सब लाते जिन गुर बचनी हर जापिया धन धन ते जन जिन हर नाम जपिया तिन देखे हो।

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

मन मने कम कराए सो जंत महा दुख पावे पौड़ी। तू सच्चा साहेब अत वड्डा तू है जेवड़ तू वड वड्डे जिस तू मिले सो तुद मिले तू आपे बक्स लह लेखा छड़े। जिस नो तू आप मिलायदा सो सतगुर सेवे मन गड गड्डे। तू सच्चा साहेब सच तू सब जियो पिंड चम तेरा हड्डे। ज्यों भावै